0: सचे तेरे कांड सचे ब्रह्मांड सचे तेरे करण सर्व विचार
1: सचे तेरे कांड सचे ब्रह्मांड सचे तेरे सचे आकार सचे तेरे करण सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सचे तू दाखे नख करोड़।